0: चरणों में 13 मात्राएं होती हैं, तो द्वितीय तथा चतुर्थ चरणों में 11 मात्राएं होती हैं। इस प्रकार प्रत्येक पंक्ति में 14 मात्राएं होती हैं। दोनों पंक्तियों के अंतिम शब्द तुकांत होते हैं। इसे तुम कन्नड में सीता
1: दोह ಎನ್ನುವುದು ಎರಡು ಸಾಲುಗಳ ಪದ್ಯವಾಗಿರುತ್ತೆ. ಇದರಲ್ಲಿ 4 ಚರಣಗಳಿರುತ್ತವೆ. ಪ್ರಥಮ ಹಾಗೂ ತೃತೀಯ ಚರಣಗಳು 13 ಮಾತ್ರೆಗಳಿದ್ದಾಗಿದ್ರೆ ದ್ವಿತೀಯ ಹಾಗೂ ಚತುರ್ಥ ಚರಣಗಳಲ್ಲಿ 11 ಮಾತ್ರೆಗಳು ಇರುತ್ತೆ.
0: ಹೌದು,
1: ಎರಡೂ ಪಂಕ್ತಿಗಳ ಅಂತಿಮ ಶಬ್ದಗಳು ಮಾತ್ರ ತುಕಾಂತವಾಗಿರುತ್ತವೆ.
0: ಅಚ್ಛಾ, ತುಮ್ನೆ ಠೀಕ್ ಕಹಾ. ಅಬ್ ಕಬೀರ್ ಕಾ ಏಕ್ ದೋಹಾ ಸುನೋ. ಪಾಹನ ಪೂಜಿ ಹರಿ ಮಿಲೈ ಮೈ ಪೂಜೂ ಪಹಾರ್ ತಾತೆ ಏ ಚಾಕಿ ಭಲಿ ಪೀಸ್ ಖಾಯ್ ಸಂಸಾರ್. तुम भी एक बार विघ्नेश.
2: पाहन पूजी डरी मिलई मैं पूंजू पहार
0: मैं पूजू पहार
2: मैं पूजू पहार ताते यह चाकी बली पीस काय संसार.
0: अच्छा, इस दोहे का भाव सुनो. कबीरदास जी का कहना है, अगर पत्थर की पूजा करने से भगवान मिलेगा तो मैं पहाड़ की पूजा करने तैयार हूँ. मेरे मत में उस चाकी की पूजा करना ही बेहतर है, जिससे निकल आने वाला आटा संसार के लोगों से खाया जाता है. इसका अर्थ यह होता है, हमें उसी की पूजा करनी चाहिए जिससे मानवता की भलाई होती रहती है.
1: मैं एक दोहा कहती हूँ गुरुजी.
0: कहो ना.
1: गुरु गोविंद दो खड़े काके लागो पाए बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए.
0: ठीक है, इसका भाव सुनो. कबीर समाज में गुरु को महत्व प्रोत्साहन देना चाहते थे. उनका कहना है, मेरे सामने गुरु और गोविंद दोनों खड़े हैं. मुझे मालूम नहीं हो रहा है मैं पहले किसको प्रणाम करूं. मैं तो पहले गुरु को ही प्रणाम करता हूं, जो मुझे भगवान का दर्शन कराता है. इसे कन्नड़ में सीता.
1: कबीररु समाजದಲ್ಲಿ ಗುರುವಿಗೆ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಸ್ಥಾನ ನೀಡತಾ ಇದ್ದರು.
0: ಹೌದು,
1: ಅವರು ಹೀಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಮುಂದೆ ಗುರು ಹಾಗೂ ಗೋವಿಂದ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ ಇಬ್ಬರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೆ ಮೊದಲು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನನಗೆ ತಿಳಿತಾನೇ ಇಲ್ಲ. ನಾನಂತೂ ಗುರುವಿಗೆ ಮೊದಲು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಅವನು ನನಗೆ ಭಗವಂತನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಮಾಡಿಸ್ತಾನೆ.
0: ಸರಿ,
2: ಈ ಸಿದ್ಧಾಂತನ ಪುಷ್ಟೀಕರಿಸುವ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕ ಒಂದಿದೆ ಅಲ್ವಾ?
0: ಹೌದು, ಹೇಳು.
2: ಗುರುರ್ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ.
0: ಅಚ್ಛಾ, ಅಗಲಾ ದೋಹಾ ಸುನೋ. ಚೀಂಟಿ ಚಾವಲ ಲೈ ಚಲಿ ಬಿಚ್ ಮೇ ಮಿಲ್ಗೈ ದಾಲ್ कहा कबीर दो न मिलई इकले दूजी डाल. तुम भी एक बार सीता.
1: चींटी चावल लई चली बिच में मिल गई दाल कह कबीर दो न मिलई इकले दूजी डाल.
0: अच्छा, इस दोहे का भाव सुनो. कबीर कहते हैं, एक चींटी अपने मुंह में चावल का एक दाना ले जा रही थी. रास्ते में दाल का एक टुकड़ा मिल गया. बेचारी दोनों को एक साथ ले जा नहीं सकती, केवल एक को ही ले जा सकती है, दूसरे को छोड़ना ही पड़ता है. इसे तुम कन्नड़ में विघ्नेश.
2: ಒಂದು ಇರುವೆ ತನ್ನ ಬಾಯಲ್ಲಿ ಅಕ್ಕಿ ಕಾಳೊಂದನ್ನು ಕಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬೇಳೆಕಾಳೊಂದು ಕಾಣಿಸ್ತು. ಅದು ಎರಡನ್ನೂ ಒಟ್ಟಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಒಂದನ್ನು ಮಾತ್ರ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು, ಮತ್ತೊಂದನ್ನು ಅಲ್ಲೇ ಬಿಡಬೇಕು.
0: ಇಸ್ ದೊಹೆಕೆ ದ್ವಾರ ಕಬೀರ್ ಮಾನವಕ್ಕೂ ಏಕ್ ಮಹಾನ್ ಸಂದೇಶ ದೇತೆ ಹೈ. ಉನ್ಕೆ ಮತಾನುಸಾರ मानव एक ही समय में दो काम निभा नहीं सकता, केवल एक काम कर सकता है, दूसरे को छोड़ना पड़ता है.
1: विज्ञान भी इसी तत्व का समर्थन करता है ना गुरुजी?
0: हाँ, विज्ञान भी बताता है, टू थिंग्स कैनॉट ऑक्युपाई द सेम प्लेस एट द सेम टाइम.
2: अंद्रे एरडु वस्तुगळु एककालदल्लि वंदे स्थळगळन्नु आक्रमिसलारवु.
0: तुमने ठीक कहा विघ्नेश. इस दोहे का आध्यात्मिक अर्थ भी समझने योग्य है. कवि का कहना है, मानव के सामने दो विषय हैं, सांसारिक व्यवहार और भगवान का साक्षात्कार. वो दोनों को एक साथ निभा नहीं सकता. भगवान का साक्षात्कार होना है तो उसे सांसारिक व्यवहार से दूर रहना चाहिए. अगर वो उनसे ही बंधित रहता है तो उसे भगवान का साक्षात्कार होना असंभव सा लगता है. ಇಸೆ ಕನ್ನಡ ಮೇ ಸೀತಾ.
1: ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಭಗವತ್ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಹಾಗೂ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ವ್ಯವಹಾರಗಳು ಎರಡೂ ಇರುತ್ತವೆ. ಅವನು ಎರಡನ್ನೂ ಒಟ್ಟಿಗೆ ನಿರ್ವಹಿಸಲಾರ. ಭಗವಂತನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಬಯಸಿದರೆ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ವ್ಯವಹಾರಗಳಿಂದ ಅವನು ದೂರ ಸರಿಬೇಕು.
0: ಹೌದು,
1: ಇದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ. ರೈತ ಬಾಂಧವರಿಗಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಿಸಾನ ವಾಣಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಕೃಷಿ ಹಾಗೂ ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯ.
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था।